गगनसदृशं तस्मस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमाम्यम् ॐ दीपज्योति परब्रह्मदीपं सर्वे मोहनं दीपन सजते सर्वं संध्या दीपं सर्वसत्यम्।